वत्सतां जीवतु अतिलेक वत्सतां जीवतु अतिरेक वत्सतां जीवतु थीखायुको होतु अरोको होतु थीखायुको होतु अरोको होतु सुखितो होतु परमेन्थ महाराजा स परमराजिनी सिद्धि किच्चांग सिद्धि कम्मांग सिद्धि लाभो च योनिच्चांग परमेन्थ महाराज वरत्स परमराजिनिया सह भवतु स